0: झाले भरे भरे
1: हरे हरे
0: तू का हे डरे डरे
1: हरे हरे
0: आज उठाले तुझा
1: राधे श्याम।